चला राघवा चला, पहाया जनकाची मिथिला। हा मुनिजनांचा आग्रह श्रीरामांना मोडवला नाही। लक्ष्मणासह ते मुनिजनाबरोबर मिथिलेला निघाले। जाताना महर्षी विश्वामित्रांनी त्यांना अनेक कथा सांगितल्या। मार्गात ते एका ओसाड आश्रमाशी आले। हा आश्रम ओसाड का असं श्रीरामचंद्रांनी विचारताच मुनिवर्य विश्वामित्रांनी अहल्येची कथा सांगितली आणि चरणस्पर्शानं तिचा उद्धार करण्याची आज्ञा केली। श्रीरामांच्या चरणस्पर्शानं शिलासदृश पडलेल्या अहल्येच्या देहातून प्रकाश फाकला। मंजूळ स्वर उमटले, रामा चरण तुझे लागले, रामा चरण तुझे लागले, आज मी शापमुक्त जाहले। तुझ्या कृपेची शिल्प सत्कृती, तुझ्या कृपेची शिल्प सत्कृती, माझी मजये पुन्हा आकृती, मुक्त जाहले श्वास चुंबिती, पावनही पाऊले, रामा आज मी शापमुक्त जाहले। पुन्हा लोचना लाभे दृष्टी, पुन्हा लोचना लाभे दृष्टी, दिसशी मज तू तुझ्यात सृष्टी, गोठ गोठले अश्रू तापुन गालावर वाहिले, आज मी शापमुक्त जाहले। श्रवणानाये पुनरपि शक्ती, श्रवणानाये पुनरपि शक्ती, मना उमगली अमोल उक्ती, ऊठ अहल्ये, ऊठ अहल्ये, असे कुणीसे करुणावच बोलले, आज मी शापमुक्त जाहले। पुलकित झाले शरीर ओणवे, पुलकित झाले शरीर ओणवे, तुझ्या पदांचा स्पर्श जाणवे, चरण धुळीचे कुंकुम माझ्या भाळासी लागले, आज मी शापमुक्त जाहले। मौना लागी स्फुरले भाषण, मौना लागी स्फुरले भाषण, श्रीरामा तू पतित पावन, तुझ्या दयेने आज हलाहल अमृतात नाहले, आज मी शापमुक्त जाहले। पतित पावना श्री रघुराजा, पतित पावना श्री रघुराजा, काय बांधुमी तुमची पूजा, पुनर्जात हे जीवन अवघे, पायावर वाहिले, रामा चरण तुझे लागले, आज मी शापमुक्त जाहले।